0: कोण दिलंय, मनीष वारकर दिलंय, कालबादेव दिलंय, मला एवढा इथं संबंधणार आहे वरली भेटली. अरे दादा जोड पडेल लढली आहे, धारावी आहे, निघावी आहे, इथं जा किती वेळ होईल. मग त्याला बोलू तू जा तिकडे मार.
1: Gracias.